भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 55, दशक 4, समास 10, मुक्ति चतुष्टय वर्णन। मुळातच ब्रह्म निराकार आहे, तिथे एकोहम बहुस्याम असा विचार आहे। हा पंचभूतांचा विचार ज्ञान दशकांमध्ये सांगितला आहे। अहंकार वायुरूप आहे, त्यावर तेजाचे स्वरूप आलेले आहे। ते तेजाच्या नंतर तिथे आप म्हणजे पाण्याचे आवरण निर्माण झाले। त्या आवरणाच्या वर नागाने फणा धरलेला आहे, त्याच्यावरती 56 कोटी वसुंधरा विस्तारली। त्यावर सप्तसागर मध्ये मोठा महामेरू अष्टदिक्पाळ परिवार असे निर्माण झाले आणि अशा प्रकारे हा संसार वाढत राहिला। सुवर्णाचा महामेरू जो आहे त्याला पृथ्वीचा आधार आहे। 84,000 योजने ही त्याची रुंदी आहे। त्याची उंचीही खूप मोठी आहे। भूमीमध्ये 16,000 वेढे त्याने घातलेले आहेत। त्याच्या भोवती लोकालोक पर्वत पसरला आहे। त्याच्या अलीकडे हिमालय आहे। तिथे सगळे पांडव आणि तमालनील श्रीकृष्णाचे प्रस्थान झाले होते। तिथे जाण्यासाठी मार्ग नाही। मार्गामध्ये खूप मोठे शत्रू पसरलेले आहेत। तेही थंड असल्याने पर्वतासारखे भासतात। त्याच्या अगदी अलीकडे शेवटी बद्रिकाश्रम बद्रीनारायण आहे। तिथे महातापसी निर्वाण देहत्यागासाठी जातात। त्यांच्या अलीकडे बद्री केदार आहे। लहान थोर लोक तिथे जातात। असा हा मेरू पर्वताचा विस्तार आहे। या मेरू पर्वताच्या पठारावर 3 शिखरे वाकड्या रेषेत आहेत। तिथे ब्रह्मा विष्णू महेश परिवारासह राहतात। ब्रह्मशृंग हा ब्रह्मदेवाचा आहे। विष्णुशृंग हा पाचूचा आहे आणि शिवशृंग हा स्फटिकाचा आहे। त्याचेच नाव कैलास असे आहे। त्याच्या खाली इंद्राचे अमरावती हे स्थान आहे। तिथे गण गंधर्व लोकपाल 33 कोटी देव राहतात। 14 लोक सुवर्णाचा डोंगर तिथे आहे। कामधेनूचे खिल्लारे कल्पतरूंची बने अभृताची सरोवरे तिथे ठाई ठाई आहेत। तिथे चिंतामणी हिरे परिस यांच्या खाणी आहेत। लखलखीत सुवर्णमय अशी धरणे आहे। तिथे नवरत्नांच्या पाषाणशिळा रमणीय तेज आहे। तिथे आनंदमय वातावरण आहे। तिथे अमृताचे भोजन दिव्यगंधाची दिव्य सुमने अष्टनायिका गंधर्व गायन निरंतर चालू असते। तिथे तारुण्य कधीही कमी होत नाही। रोग व्याधी नसतात। वृद्धापकाळ आणि मरण येत नाही। तिथे एकाहून एक सुंदर एकाहून एक चतुर धीर उदार आणि शूर असे सगळे दिसतात। ज्योतिरूप दिव्यदेह विद्युल्लतेसारखे स्वरूप असीम शिकीर्ती प्रताप दिसतात असे हे स्वर्गभुवन आहे। तिथे सर्व देवांची वस्ती आहे। त्या स्थळांचा महिमा काय सांगावा, सांगावे तितके थोडे आहे। त्या ठिकाणी ज्या देवाचे भजन करावे त्या देवलोकी आपल्याला तिथे राहायला मिळते। हे याला स्वलोकता असे म्हणतात। लोकांमध्ये राहायला मिळणे म्हणजे स्वलोकता। त्याच्या समीप राहायला मिळते म्हणजे समीपता आणि तेच स्वरूप प्राप्त होते म्हणजे स्वरूपता। तिसरी मुक्ती असं म्हणतात त्याला। देहाने देवस्वरूप झाला। श्री वत्सका उत्सव लक्ष्मी ही स्वरूप त्याचे लक्षण पाहते। ज्याचा पुण्याचा साठा असतो तो हे सुख उपभोगतात। पुण्याचा साठा संपला की त्याला खाली ढकलून देतात। मग आपण देव असलो तरी पहिल्यासारखे होऊन जातो। म्हणून या तिन्ही मुक्ती नाशवंत आहेत। सायुज्य मुक्ती हीच शाश्वत आहे। तिचे मी निरूपण करतो, ते सावधपणे ऐकावे। कल्पांचा अंत होईल तेव्हा ब्रह्मांड नाहीसे होईल। पर्वतासहित सर्व क्षितिज जळेल तेव्हा सर्व देव नाहीसे होतील। तर मुक्ती कशी मिळणार? तेव्हा निर्गुण परमात्मा हाच निश्चळ आहे। निर्गुण भक्ती ही अचळ आहे, तीच सायुज्य मुक्ती। सायुज्यता म्हणजे स्वरूपता, ती एकमेव आहे असे जाणावे। सगुण भक्ती नाहीशी होणारी आहे, निर्गुण भक्ती अढळ आहे। हे सर्व ज्ञान सद्गुरु केल्यासच प्राप्त होते। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्ती चतुष्टय नाम चतुर्थ दशक समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अभिमान बाळगू नये, निंदा करू नये. खरं पाहिलं असता देहबुद्धीचा जोर जो होतो त्याचं कारण म्हणजे आमचा अभिमान. अभिमानानं सद्गुण जाऊ लागले तर काय उपयोग आहे? ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा. नुसत्या सत्कर्मानं अभिमान जात नसतो. सापाला दूध घातलं तरी त्याचं विषच होतं. तसं अभिमानाला कोणतंही कृत्य घाला तो वाढतच जातो. आता याकरता सत्कर्म करायचं सोडावं असं नाही, परंतु अभिमान न बाळगता ती करावीत. मी करता ही भावना सोडावी. अभिमान हा बारशाला आपल्याबरोबर येतो आणि 12व्यापर्यंत आपल्या जवळच राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगानं त्याला वेळीच हुसकावून लावणं आवश्यक आहे. आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे, म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे. समजा वरचं खारट पाणी काढून टाकलं आणि जास्त खोल खणलं तर एखाद्या वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव आहे. मग त्या विहिरीचं पाणी गोड होईल. तसं आपण जर अभिमान टाकला, निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपलं अंतःकरण त्या प्रेमानं भरून जाईल. आपल्याकडे अशी म्हण आहे की जे आडात आहे तेच पोहऱ्यात येतं. विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार आहे. हे जसं खरं आहे त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जे असतं तेच बोलण्याच्या रूपानं बाहेर पडतं. बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते. ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे. काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळं त्याची निंदा करतात, दुसऱ्याचं चांगलं त्यांना पाहवत नाही. काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्याची निंदा करतात. काही लोकांची दृष्टी तशी वाईट असते की दुसऱ्यामध्ये दोष असो किंवा नसो त्यांना दुसऱ्यात दोष दिसायचाच. तर भगवंताच्या मार्गानं जाणाऱ्यानं दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचं बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावं. त्यानं दुसऱ्याची निंदा करू नये आणि आपल्या सामर्थ्याचा किंवा गुणाचा अभिमानही बाळगू नये. लोकांनी जे करू नये असं आपल्याला वाटतं ते आपण स्वतः करू नये. प्रपंचाचा सहवास हा वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत वास भगवंताचाच असावा. त्यामुळं आतल्या सर्व दोषांचं उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल. दोष सांगणं आणि बोलणं हे हीनपणाचं लक्षण आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, मी श्रीकृष्ण कुलकर्णी पुण्यातून आपले सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मागच्या आठवड्यापासून आपण चिरंतन गाणी हा एक नवीन सांगीतिक कार्यक्रम सुरू केला. यामध्ये प्रसिद्ध जनकवी पी सावळाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी या गावात 4 जुलै 1914 रोजी पी सावळाराम यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ जन्मनाव निवृत्ती आबासाहेब पाटील, परंतु ते आपले काका रावजी पाटील यांना दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव झाले निवृत्ती रावजी पाटील. त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगावला झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथील महाविद्यालयात आले. शालेय वयापासूनच त्यांना कवितेची आवड होती आणि त्यांचे भाग्य असे थोर की महाविद्यालयामध्ये त्यांना प्रोफेसर माधव पटवर्धन म्हणजेच प्रसिद्ध कवी माधव जुलियन यांचेकडून कविता आणि साहित्य यांचे संस्कार झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी सावळाराम यांची काव्यप्रतिभा फुलू लागली. मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांनी गायलेल्या आणि वसंतप्रभू यांनी स्वरबद्ध केलेल्या मालकंस रागातील या सुंदर भक्तिगीताने. देवरूप होऊ सगळे आम्ही एकी याच्या बळी.

स्त्रीच्या मनातील विविध रूपातील भावनांची स्थित्यंतरे दाखविणारी पी सावाराम यांची गाणी अजरामर आहेत. त्यांची अशीच काही काव्यपुष्पे आपण आपल्या कार्यक्रमात ऐकत आहोत. श्रोते हो, कोण हसलं कोण फसलं असं आपल्या प्रियकराशी लटके भांडण करणारी ही प्रियसी आणि त्याच्या त्या मधाळ नजरेला नजर मिळवताना माझ्याच नकळत मी हसले अन कायमची मी फसले असे कबूल करणारी ही प्रियसी प्रियकराने हसून तिला बघताना मला का बरं एवढी लाज वाटावी याचा विचार करून ती पुन्हा पुन्हा कशी लाजती आहे बघा. हे गाणे आहे राजा ठाकूर दिग्दर्शित पुत्र व्हावा ऐसा या 1952 चित्रपटातील. आवाज सुमन कल्याणपूर यांचा आणि संगीत वसंत प्रभू यांचे. श्रोते हो, या चित्रपटाची कथा देखील पी सावाराम यांचीच होती बरं का.

मंडळी, प्रेमात पडलेली आपली ही नवयवना इतकी चलाक आहे की ती आता आपल्या दिलवराच्या मनातलं चांगलंच ओळखू लागली आहे. 1952 सालच्या मायेचा पाझर या चित्रपटातील हे गाणं ऐकूया. संगीत वसंत प्रभू आणि स्वर लता मंगेशकर यांचं.

0: आलं?
1: तिचा त्याच्यावर खूप विश्वास आहे, इतका की तिचा चाफ्यासारखा गोरा कोमल हात ती त्याच्या हातात देऊन तू नेशील तिथे येण्याचे वचन त्याला ती देते आहे. लक्ष्मी आली घरा या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे ऐकूया. या चित्रपटात भूमिका होत्या सुलोचना, चंद्रकांत, काशीनाथ घाणेकर यांच्या, आणि दिग्दर्शन होते माधव शिंदे यांचे. संगीत परत एकदा वसंत प्रभू यांचेच. निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी, निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी, दोन मनांचा संगम बघुनी हसू लागली ही जलराणी. लाजत लाजत प्रीत देखणी, लाजत लाजत प्रीत देखणी, जिथे मोहुनी बघते नेशिल तेथे येथे सखया, नेशिल तेथे येथे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी। आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावराम यांची गाणी। आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी। त्याच्या प्रेमात ती इतकी अखंड बुडून गेली आहे की मी खुळी आहे, भाबडी आहे असे तू म्हण पाहिजे तर, पण सख्या तू मला आपली म्हण असा हट्ट ती धरते आहे। ऐकूया 1971 माय माऊली या चित्रपटातील पी सावळाराम यांचे हे गीत। गायले आहे आशा भोसले यांनी आणि संगीत विश्वनाथ मोरे यांचे आहे।

मंडळी, मुळात प्रेम म्हणजे घेणं नसतंच, देणं असतं फक्त. दुसऱ्यावर आपण उधळून टाकायचं असतं ते प्रेम, आणि दुसऱ्यासाठी जगायचं असतं ते प्रेम. प्रियकराचे प्रेम प्राप्त करण्यात यशस्वी झाल्यानंतर ती या प्रेमावर इतकी फिदा झाली आहे की त्या प्रेमालाच ती विचारते आहे, तू मला किती मोठे भाग्य दिले आहेस, सांग सांग माझ्या प्रेमा, काय देऊ मी तुला.

श्रोते हो, आपल्या 3-4 पिढ्या पी सावळाराम यांची गाणी ऐकत आल्या आहेत. ही गाणी आजही तितकीच ताजी वाटतात ते त्यांच्यातील मधुरतेमुळे. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सर्वांचे आवडते सुमारे 70 वर्षांपूर्वीचे हे एक अप्रतिम भावगीत ऐकूया. 1955 साली पहाडी या रागामध्ये स्वरबद्ध केलेले हे अजरामर भावगीत आजही आपल्या ओठी आहे. वसंत प्रभू यांचे संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज.

श्रोते हो, निवृत्ती रावजी पाटील यांनी पी सावाराम हे टोपण नाव कधी आणि कसे धारण केले? पी सावाराम यांना जनकवी ही पदवी कोणी दिली? या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रतीक्षा करूया पुढच्या भागाची. आजच्या भागातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातील सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालायाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66, 67, 70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. बरेच वेळा म्हणजे 90% जास्त वेळा लोक सिनेमा शूटिंग करताना क्लायमॅक्स हा सगळ्यात शेवटी चित्रित करतात, पण विजयाने तर म्हणणं एकदम उलटं होतं. त्यांनी सुरुवातच क्लायमॅक्सपासून केली, अर्थात सर्वजण त्याला विरोध करत होते, पण विजयाने शेवटी ऐकायला त्यांना होतं, कारण ते म्हटले मी माझ्या क्लायमॅक्सवर ठाम आहे, हा मी बदलणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी सांगून पाहिलं, पण विजयाने ऐकायलाच तयार नाही. शेवटी आपल्या म्हणण्यानुसार त्यांनी क्लायमॅक्सपासून सुरुवात केली, चित्रपट संपवला. त्यातील एक कलाकार जे चित्रपट संपल्यावर त्यांनी स्वतः पत्र लिहून कळवलं विजयानंदला की तुझ्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही, तुला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा मी तुझ्यावर काम करायला तयार आहे. तो कलाकार होता जीवन. आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याच सिनेमात काम केलं विजयानंदबरोबर. देवानंद पुढचा सिनेमा होता सोलवा साल, निर्माता चंद्रकांत देसाई आणि दिग्दर्शक राज घोसला, एस डी बर्मन आणि सहायक राहुल्य बर्मन. आणि सीडीनंतर प्रथमच वैद्या रेमन नायिका होती. तिचं आणि राज घोसलाचं पुन्हा कॉस्ट्युमवरून परत वाद झाला, राज घोसला सोडून निघून गेले, पण नंतर निर्मात्याच्या विनंतीवरून त्यांनी तो सिनेमा केला. पण त्यानंतर म्हणजे 1958 ते 1984 राज घोसला आणि वैद्या रेमांनी एकत्र काम केलं नाही. पुढे सनी सिनेमात ते दोघं एकत्र होते काही काळ. राज घोसला यांनी खरं म्हणजे करिअर सुरुवातीला ते आले होते गायक होण्याकरता, आणि त्यांनी सोलवा सालमध्ये एक खास अपिअरन्स पण दिलं होतं, सोशल अपिअरन्स. याच्यामध्ये एक बरंच गाजलेलं गाणं आहे सोलवा सालमध्ये, है अपना दिल तो आवारा. आणि विशेष म्हणजे या गाण्यातला माउथ ऑर्गन हा राहुल देव बर्मन यांनी वाजवला आहे. या सिनेमात टुनटुन उमादेवजीचं खरं नाव होतं. तिने पण एक गाणं जे नई दिल्ली सिनेमातलं होतं, मुरली बैरन भाई, हे पण गाणं तिने म्हटलं होतं.

यानंतर नौकेत त्यांचा मोठा आणि महत्त्वाचा सिनेमा होता कालापाणी. दिग्दर्शक राज घोसला, देवानंद मधुबाला, नलिनी जयवंत. क्रमजे हा सिनेमा बंगाली सबर उपारे ज्यात उत्तम कुमार आणि छबी विश्वास हे होते, पण हा पण एका इंग्रजी सिनेमावरून घेतलेला होता. वडिलांना खोट्या खुनाच्या आरोपातून सोडण्यासाठी मुलांनी सत्याच्या मार्गाने संघर्ष कसा केला आणि शेवटी तो कसा यशस्वी होतो हे यात दाखवलेलं होतं. संगीत अर्थात एस डी बर्मन,

कालापानी या सिनेमाकरता देवानंदला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड होतो. आणि मुख्य म्हणजे याच वर्षी त्याच्या कॉम्पिटिशनला दिलीप कुमार आणि राज कपूर पण होते. आणि दिलीप कुमार मला वाटतं मधुमती करता होता आणि राज कपूर फिर सुबह होईकर नॉमिनेशन होतं. पण अवॉर्ड देवानंदला मिळालं. या सिनेमातला एक मुजरा पण खूप छान गाजला होता. दोन नवीन जयवंतवर होता. नजर लागी राजा तोरे बंगले पर

हे तर युगलगीत होतं. लता मंगेशकरांचं सोलो पण एक गाणं खूप सुंदर आणि खूप गाजलेलं आहे. कहे झूम झूम रात ये सुहानी. पण ज्या गाण्याने बराच वाद झाला आणि बऱ्याच टीकाकारांचं म्हणणं हे होतं की हे गाणं ओपी नय्यर यांना उत्तर देण्याकरता म्हणून हे गाणं उद्देशून केलं होतं, तसा बऱ्याच संगीतकारांना हा आरोप असतो की तो ते विदेशी ट्यून चोरतात, आपल्या इथे वापरतात. आणि हा आरोप सगळ्यांवरच झालेला आहे, म्हणजे त्याला गोंडस नाव देतात की दे आर इन्स्पायर्ड फ्रॉम इट, चोरी कोणी म्हणत नाही. पण आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत, म्हणजे ओपी नय्यरपासून शंकर दयाकिशन, सी रामचंद्र, सगळे जे त्या काळाचे त्यांच्यावर झालेले आहेत त्यात, आणि लोक ते गाणे पण लिहितात आजकाल यूट्यूबवर. हे गाणं मात्र शैलेंद्रने लिहिलं होतं. मर के अमर है सहगल उसका हर कोई दीवाना है, यार मेरे मत बुरा मान ये गाना है न बजाना है, तीन कनस्तर पीट पीट कर. हे ते गाणं होतं.

हा सिनेमा ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरला. यानंतर सिनेमा होता मंजिल. दिग्दर्शक मंडी बर्मन, निर्माते होते कल्पना पिक्चर्स, संगीतकार एस डी बर्मन. फार चांगला नाही पण एक गाणं बरं होतं. ऐका चलके मिलके ये तीन राही.

यानंतर नौकेतनचा महत्वाकांक्षी आणि मोठा सिनेमा होता काला बाजार. निर्माते देवानंद. सी आय डी आणि सोलवा सालनंतर देवानंद वैद्यनाथन एकत्र काम केल्यामुळे नायिका म्हणून तिची निवड झाली. देवानंदच्या बहिणीचा रोल नंदाने केला होता. प्रथम ती काचकूच करत होती पण दिग्दर्शक विजयानंद यांनी तिला बरोबर समजावलं.

खरं म्हणजे नावाप्रमाणेच कालाबाजार सिनेमा तिकीट ब्लॅकमध्ये विकणाऱ्या देवानंदची कथा. नायिका वैद्या रेहमान हिला याचा एकदम तिटकारा आणि ब्लॅकच्या पैशाचा ती

0: chik cha cha che chik chik chik cha cha che chik chik chik cha cha che chik chik chik cha.
1: कविता लिहिणं आणि गाणं लिहिणं आणि त्यातही सिनेमाचं गाणं ट्यूनवर लिहिणं यात हाच फरक आहे. कविता लिहिताना प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ महत्त्वाचा असतो, पण ट्यूनवर गाणं लिहिताना शब्दाला कधी कधी काही अर्थच नसतो. जसं याच्यात, सच हुए सपने तेरे झूमले ओ मन मेरे, चिक चिक चिक चॅक चिक चॅक चाई, चिक चिक चिक चॅक चिक चॅक चाई. पण हेच शब्द मीटरवर बरोबर बसत असल्यामुळे तेच ठेवणं भाग होतं. या सिनेमात अजून एक छानसं युगलगीत होतं, रिमझिम के तरा.

0: कलाबाजाराचं अजून एक वैशिष्ट्य होतं. याच्या तिन्ही भाऊ चित्रानंद, देवानंद आणि विजयानंद या तिघांनी भूमिका केल्या होत्या.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.

भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 55वा, दशक चौथे, समास 10वा, मुक्ती चतुष्टय वर्णन। मुळातच ब्रह्म निराकार आहे, तिथे एकोहम बहुस्याम असा विचार आहे। हा पंचभूतांचा विचार ज्ञान दशकांमध्ये सांगितला आहे। अहंकार वायुरूप आहे, त्यावर तेजाचे स्वरूप आलेले आहे। ते तेजाच्या नंतर तिथे आप म्हणजे पाण्याचे आवरण निर्माण झाले। त्या आवरणाच्या वर नागाने फणा धरलेला आहे, त्याच्यावरती 56 कोटी वसुंधरा विस्तारली। त्यावर सप्तसागर मध्ये मोठा महामेरू, अष्टदिक्पाळ परिवार असे निर्माण झाले आणि अशा प्रकारे हा संसार वाढत राहिला। सुवर्णाचा महामेरू जो आहे त्याला पृथ्वीचा आधार आहे। 84,000 योजने ही त्याची रुंदी आहे। त्याची उंची ही खूप मोठी आहे। भूमीमध्ये 16,000 वेढे त्याने घातलेले आहेत। त्याच्या भोवती लोकालोक पर्वत पसरला आहे। त्याच्या अलीकडे हिमालय आहे। तिथे सगळे पांडव आणि तमालनील श्रीकृष्णाचे प्रस्थान झाले होते। तिथे जाण्यासाठी मार्ग नाही। मार्गामध्ये खूप मोठे शत्रू पसरलेले आहेत। तेही थंड असल्याने पर्वतासारखे भासतात। त्याच्या अगदी अलीकडे शेवटी बद्रिकाश्रम बद्रीनारायण आहे। तिथे महातापसी निर्वाण देहत्यागासाठी जातात। त्यांच्या अलीकडे बद्री केदार आहे। लहान थोर लोक तिथे जातात। असा हा मेरू पर्वताचा विस्तार आहे। या मेरू पर्वताच्या पठारावर 3 शिखरे वाकड्या रेषेत आहेत। तिथे ब्रह्मा विष्णू महेश परिवारासह राहतात। ब्रह्मशृंग हा ब्रह्मदेवाचा आहे। विष्णुशृंग हा पाचूचा आहे आणि शिवशृंग हा स्फटिकाचा आहे। त्याचेच नाव कैलास असे आहे। त्याच्या खाली इंद्राची अमरावती हे स्थान आहे। तिथे गण गंधर्व लोकपाल 33 कोटी देव राहतात। 14 लोक सुवर्णाचा डोंगर तिथे आहे। कामधेनूचे खिल्लारे कल्पतरूंची बने अभृताची सरोवरे तिथे ठाई ठाई आहेत। तिथे चिंतामणी हिरे परिस यांच्या खाणी आहेत। लखलखीत सुवर्णमय अशी धरणे आहे। तिथे नवरत्नांच्या पाषाणशिळा रमणीय तेज आहे। तिथे आनंदमय वातावरण आहे। तिथे अमृताचे भोजन दिव्यगंधाची दिव्य सुमने अष्टनायिका गंधर्व गायन निरंतर चालू असते। तिथे तारुण्य कधीही कमी होत नाही। रोग व्याधी नसतात। वृद्धापकाळ आणि मरण येत नाही। तिथे एकाहून एक सुंदर एकाहून एक चतुर धीर उदार आणि शूर असे सगळे दिसतात। ज्योतिरूप दिव्य देह विद्युल्लतेसारखे स्वरूप असीमयशकीर्ती प्रताप दिसतात असे हे स्वर्गभुवन आहे। तिथे सर्व देवांची वस्ती आहे। त्या स्थळांचा महिमा काय सांगावा, सांगावे तितके थोडे आहे। त्या ठिकाणी ज्या देवाचे भजन करावे त्या देवलोकी आपल्याला तिथे राहायला मिळते। हे याला स्वलोकता असे म्हणतात। लोकांमध्ये राहायला मिळणे म्हणजे स्वलोकता। त्याच्या समीप राहायला मिळते म्हणजे समीपता आणि तेच स्वरूप प्राप्त होते म्हणजे स्वरूपता, तिसरी मुक्ती असं म्हणतात त्याला। देहाने देवस्वरूप झाला। श्री वत्सका उत्सव लक्ष्मी ही स्वरूप त्याचे लक्षण पाहते। ज्याचा पुण्याचा साठा असतो तो हे सुख उपभोगतात। पुण्याचा साठा संपला की त्याला खाली ढकलून देतात। मग आपण देव असलो तरी पहिल्यासारखे होऊन जातो। म्हणून या तिन्ही मुक्ती नाशवंत आहेत। सायुज्य मुक्ती हीच शाश्वत आहे। तिचे मी निरूपण करतो, ते सावधपणे ऐकावे। कल्पांचा अंत होईल तेव्हा ब्रह्मांड नाहीसे होईल। पर्वतासहित सर्व क्षितिज जळेल तेव्हा सर्व देव नाहीसे होतील। तर मुक्ती कशी मिळणार? तेव्हा निर्गुण परमात्मा हाच निश्चळ आहे। निर्गुण भक्ती ही अचळ आहे, तीच सायुज्य मुक्ती। सायुज्यता म्हणजे स्वरूपता, ती एकमेव आहे असे जाणावे। सगुण भक्ती नाहीशी होणारी आहे, निर्गुण भक्ती अढळ आहे। हे सर्व ज्ञान सद्गुरू केल्यासच प्राप्त होते। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्तीचतुष्टय नाम चतुर्थदशक समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अभिमान बाळगू नये, निंदा करू नये. खरं पाहिलं असता देहबुद्धीचा जोर जो होतो त्याचं कारण म्हणजे आमचा अभिमान. अभिमानानं सद्गुण जाऊ लागले तर काय उपयोग आहे? ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा. नुसत्या सत्कर्मानं अभिमान जात नसतो. सापाला दूध घातलं तरी त्याचं विषच होतं. तसं अभिमानाला कोणतंही कृत्य घाला, तो वाढतच जातो. आता याकरता सत्कर्म करायचं सोडावं असं नाही, परंतु अभिमान न बाळगता ती करावीत. मी करता ही भावना सोडावी. अभिमान हा बारशाला आपल्याबरोबर येतो आणि 12व्यापर्यंत आपल्या जवळच राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगानं त्याला वेळीच हुसकावून लावणं आवश्यक आहे. आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे, म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे. समजा वरचं खारट पाणी काढून टाकलं आणि जास्त खोल खणलं तर एखाद्या वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव आहे. मग त्या विहिरीचं पाणी गोड होईल. तसं आपण जर अभिमान टाकला, निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपलं अंतःकरण त्या प्रेमानं भरून जाईल. आपल्याकडे अशी म्हण आहे की जे आडात आहे तेच पोहऱ्यात येतं. विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार आहे. हे जसं खरं आहे त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जे असतं तेच बोलण्याच्या रूपानं बाहेर पडतं. बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते. ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे. काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळं त्याची निंदा करतात, दुसऱ्याचं चांगलं त्यांना पाहवत नाही. काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्याची निंदा करतात. काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की दुसऱ्यामध्ये दोष असो किंवा नसो त्यांना दुसऱ्यात दोष दिसायचाच. तर भगवंताच्या मार्गानं जाणाऱ्यानं दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचं बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावं. त्यानं दुसऱ्याची निंदा करू नये आणि आपल्या सामर्थ्याचा किंवा गुणाचा अभिमानही बाळगू नये. लोकांनी जे करू नये असं आपल्याला वाटतं ते आपण स्वतः करू नये. प्रपंचाचा सहवास हा वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत वास भगवंताचाच असावा. त्यामुळं आतल्या सर्व दोषांचं उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल. दोष सांगणं आणि बोलणं हे हीनपणाचं लक्षण आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, मी श्रीकृष्ण कुलकर्णी पुण्यातून आपले सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मागच्या आठवड्यापासून आपण चिरंतन गाणी हा एक नवीन सांगीतिक कार्यक्रम सुरू केला. यामध्ये प्रसिद्ध जनकवी पी सावळाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी या गावात 4 जुलै 1914 रोजी पी सावळाराम यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ जन्मनाव निवृत्ती आबासाहेब पाटील, परंतु ते आपले काका रावजी पाटील यांना दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव झाले निवृत्ती रावजी पाटील. त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगावला झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथील महाविद्यालयात आले. शालेय वयापासूनच त्यांना कवितेची आवड होती आणि त्यांचे भाग्य असे थोर की महाविद्यालयामध्ये त्यांना प्रोफेसर माधव पटवर्धन म्हणजेच प्रसिद्ध कवी माधव जुलियन यांचेकडून कविता आणि साहित्य यांचे संस्कार झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी सावळाराम यांची काव्यप्रतिभा फुलू लागली. मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांनी गायलेल्या आणि वसंतप्रभू यांनी स्वरबद्ध केलेल्या मालकंस रागातील या सुंदर भक्तिगीताने. देवरूप होऊ सगळे आम्ही एकी याच्या

स्त्रीच्या मनातील विविध रूपातील भावनांची स्थित्यंतरे दाखविणारी पी सावळाराम यांची गाणी अजरामर आहेत. त्यांची अशीच काही काव्यपुष्पे आपण आपल्या कार्यक्रमात ऐकत आहोत. श्रोते हो, कोण हसलं कोण फसलं असं आपल्या प्रियकराशी लटके भांडण करणारी ही प्रेयसी आणि त्याच्या त्या मधाळ नजरेला नजर मिळवताना माझ्याच नकळत मी हसले आणि कायमची मी फसले असे कबूल करणारी ही प्रेयसी प्रियकराने हसून तिला बघताना मला का बरं एवढी लाज वाटावी याचा विचार करून ती पुन्हा पुन्हा कशी लाजती आहे बघा. हे गाणे आहे राजा ठाकूर दिग्दर्शित पुत्र व्हावा ऐसा या 1952 चित्रपटातील. आवाज सुमन कल्याणपूर यांचा आणि संगीत वसंत प्रभू यांचे. श्रोते हो, या चित्रपटाची कथा देखील पी सावळाराम यांचीच होती बरं का.

मंडळी, प्रेमात पडलेली आपली ही नवयवना इतकी चलाक आहे की ती आता आपल्या दिलवराच्या मनातलं चांगलंच ओळखू लागली आहे. 1952 सालच्या मायेचा पाझर या चित्रपटातील हे गाणं ऐकूया. संगीत वसंत प्रभू आणि स्वर लता मंगेशकर.

0: आलाय?
1: तिचा त्याच्यावर खूप विश्वास आहे, इतका की तिचा चाफ्यासारखा गोरा कोमल हात ती त्याच्या हातात देऊन तू नेशील तिथे येण्याचे वचन त्याला ती देते आहे. लक्ष्मी आली घरा या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे ऐकूया. या चित्रपटात भूमिका होत्या सुलोचना, चंद्रकांत, काशीनाथ घाणेकर यांच्या आणि दिग्दर्शन होते माधव शिंदे यांचे. संगीत परत एकदा वसंत प्रभू यांचेच. निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी, निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी, दोन मनांचा संगम बघुनी हसू लागली ही जलराणी. लाजत लाजत प्रीत देखणी, लाजत लाजत प्रीत देखणी, जिथे मोहुनी बघते नेशील तेथे येथे सखया, नेशील तेथे येथे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. त्याच्या प्रेमात ती इतकी अखंड बुडून गेली आहे की मी खुळी आहे, भाबडी आहे असे तू म्हण पाहिजे तर, पण सख्या तू मला आपली म्हण असं हट्ट ती धरते आहे. ऐकूया 1971 माय माऊली या चित्रपटातील पी सावळाराम यांचे हे गीत. गायले आहे आशा भोसले यांनी आणि संगीत विश्वनाथ मोरे यांचे आहे.

मंडळी, मुळात प्रेम म्हणजे घेणं नसतंच, देणं असतं फक्त. दुसऱ्यावर आपण उधळून टाकायचं असतं ते प्रेम, आणि दुसऱ्यासाठी जगायचं असतं ते प्रेम. प्रियकराचे प्रेम प्राप्त करण्यात यशस्वी झाल्यानंतर ती या प्रेमावर इतकी फिदा झाली आहे की त्या प्रेमालाच ती विचारते आहे, तू मला किती मोठे भाग्य दिले आहेस, सांग सांग माझ्या प्रेमा, काय देऊ मी तुला.

श्रोते हो, आपल्या 3-4 पिढ्या पी सावराम यांची गाणी ऐकत आल्या आहेत. ही गाणी आजही तितकीच ताजी वाटतात ते त्यांच्यातील मधुरतेमुळे. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सर्वांचे आवडते सुमारे 70 वर्षांपूर्वीचे हे एक अप्रतिम भावगीत ऐकूया. 1955 साली पहाडी या रागामध्ये स्वरबद्ध केलेले हे अजरामर भावगीत आजही आपल्या ओठी आहे. वसंत प्रभू यांचे संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज.

श्रोते हो, निवृत्ती रावजी पाटील यांनी पी सावाराम हे टोपण नाव कधी आणि कसे धारण केले? पी सावाराम यांना जनकवी ही पदवी कोणी दिली? या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रतीक्षा करूया पुढच्या भागाची. आजच्या भागातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातील सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66, 67, 70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. बरेच वेळा म्हणजे 90% जास्त वेळा लोक सिनेमा शूटिंग करताना क्लायमॅक्स हा सगळ्यात शेवटी चित्रित करतात, पण विजयानं तर म्हणणं एकदम उलटं होतं. त्यांनी सुरुवातच क्लायमॅक्सपासून केली. अर्थात सर्वजण त्याला विरोध करत होते, पण विजयानं शेवटी ऐकायला त्यांना होतं, कारण ते म्हटले मी माझ्या क्लायमॅक्सवर ठाम आहे, हा मी बदलणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी सांगून पाहिलं, पण विजयानं ऐकायलाच तयार नाही. शेवटी आपल्या म्हणण्यानुसार त्यांनी क्लायमॅक्सपासून सुरुवात केली, चित्रपट संपवला. त्यातील एक कलाकार जे चित्रपट संपल्यावर त्यांनी स्वतः पत्र लिहून कळवलं विजयानंदला की तुझ्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही, तुला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा मी तुझ्यावर काम करायला तयार आहे. तो कलाकार होता जीवन. आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याच सिनेमात काम केलं विजयानंद बरोबर. देवानंद पुढचा सिनेमा होता सोलवा साल, निर्माता चंद्रकांत देसाई आणि दिग्दर्शक राज घोसला, एस डी बर्मन आणि सहायक राहुलदेव बर्मन. आणि सीडीनंतर प्रथमच वैद्या रेमान नायिका होती. तिचं आणि राज घोसलाचं पुन्हा कॉस्ट्युमवरून परत वाद झाला. राज घोसला सोडून निघून गेले, पण नंतर निर्मात्याच्या विनंतीवरून त्यांनी तो सिनेमा केला. पण त्यानंतर म्हणजे 1958 पासून ते 1984 पर्यंत राज घोसला आणि वैद्यरामांनी एकत्र काम केलं नाही. पुढे सनी सिनेमात ते दोघं एकत्र होते काही काळ. राज घोसला यांनी खरं म्हणजे करिअर सुरुवातीला ते आले होते गायक होण्याकरता, आणि त्यांनी सोलवा सालमध्ये एक खास अपिअरन्स पण दिलं होतं, सोशल अपिअरन्स. याच्यामध्ये एक बरंच गाजलेलं गाणं आहे सोलवा सालमध्ये, है अपना दिल तो आवारा. आणि विशेष म्हणजे या गाण्यातला माउथ ऑर्गन हा राहुलदेव बर्मन यांनी वाजवला आहे. या सिनेमात टुनटुन उमादेवजीचं खरं नाव होतं. तिने पण एक गाणं जे नई दिल्ली सिनेमातलं होतं, मुरली बैरन भाई, हे पण गाणं तिने म्हटलं होतं.

यानंतर लवकर त्यांचा मोठा आणि महत्त्वाचा सिनेमा होता कालापाणी. दिग्दर्शक राज घोसला, देवानंद मधुबाला, नलिनी जयवंत. क्रमजे हा सिनेमा बंगाली सबर उपारे ज्यात उत्तम कुमार आणि छबी विश्वास होते, पण हा पण एका इंग्रजी सिनेमावरून घेतलेला होता. वडिलांना खोट्या खुनाच्या आरोपातून सोडण्यासाठी मुलांनी सत्याच्या मार्गाने संघर्ष कसा केला आणि शेवटी तो कसा यशस्वी होतो हे यात दाखवलेलं होतं. संगीत अर्थात एस डी बर्मन.

कालापानी या सिनेमाकरता देवानंदला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड होतो. आणि मुख्य म्हणजे याच वर्षी त्याच्या कॉम्पिटिशनला दिलीप कुमार आणि राज कपूर पण होते. आणि दिलीप कुमार मला वाटतं मधुमती करता होता आणि राज कपूर फिर सुबह होईकर नॉमिनेशन होतं, पण अवॉर्ड देवानंदला मिळालं. या सिनेमातला एक मुजरा पण खूप छान गाजला होता, जो नलिन जयवंतवर होता. नजर लागी राजा तो रे बंगले पर

हे तर युगलगीत होतं. लता मंगेशकरचं सोलो पण एक गाणं खूप सुंदर आणि खूप गाजलेलं आहे. कहे झूम झूम रात ये सुहानी. पण ज्या गाण्याने बराच वाद झाला आणि बऱ्याच टीकाकारांचं म्हणणं हे होतं की हे गाणं ओपी नय्यर यांना उत्तर देण्याकरता म्हणून हे गाणं उद्देशून केलं होतं. तसा बऱ्याच संगीतकारांना हा आरोप असतो की ते विदेशी ट्यून्स चोरतात, आपल्या इथे वापरतात. आणि हा आरोप सगळ्यांवरच झालेला आहे. म्हणजे त्याला गोंडस नाव देतात की दे आर इन्स्पायर्ड फ्रॉम इट, चोरी कोणी म्हणत नाही. पण आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत, म्हणजे ओपी नय्यरपासून शंकरदा किसन, सी रामचंद्र, सगळे जे त्या काळचे होते त्यांच्यावर झालेले आहेत त्यात. आणि लोक ते गाणे पण लिहितात आजकाल यूट्यूबवर. हे गाणं मात्र शैलेंद्रने लिहिलं होतं. मर के अमर है सहगल उसका हर कोई दीवाना है, यार मेरे मत बुरा मान ये गाना है न बजाना है, तीन कनस्तर पीट पीट कर. हे ते गाणं होतं.

हा सिनेमा ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरला. यानंतर सिनेमा होता मंजिल, दिग्दर्शक मंडी बर्मन, निर्माते होते कल्पना पिक्चर्स, संगीतकार एस डी बर्मन. फार चांगला चांगला नाही पण एक गाणं बरं होतं, ऐकाश चलके मिलके ये तीन राही.

यानंतर नवके त्यांचा महत्वाकांक्षी आणि मोठा सिनेमा होता काला बाजार. निर्माते देवानंद. सी आय डी आणि सोलवास आल्यानंतर देवानंद वैद्यनाथन एकत्र काम केल्यामुळे नायिका म्हणून तिची निवड झाली. देवानंदच्या बहिणीचा रोल नंदाने केला होता. प्रथम ती काचकूच करत होती पण दिग्दर्शक विजयानंद यांनी तिला बरोबर समजावलं. कथा पण विजयानंद यांचीच होती. संगीत नेहमीप्रमाणे सचिनदेव बर्मन. गाणी शैलेंद्रने लिहिली होती. सचिनदांनी एक धून बनवली. नायिका लग्नाला होकार दिल्यानंतर नायक आनंदाच्या भरात विड्यासारखा पळ सुटतो आणि या ट्यूनवर काय शब्द लिहावे हेच सूचना. म्हणून शैलेंद्र गच्चीवर गेले आणि थोड्या वेळाने खाली आले आणि म्हटलं काही सुचलं तर नाही, आपण थोडेफार डमी शब्द आहेत, खोया खोयाचा आणि खुला आसमान. बर्मनदादा एकदम खुश ते म्हणाले हेच शब्द ठेवा. आणि त्यांची जी टीम उतरले मारुती कीर राव सपन चक्रवर्ती यांना ठेका धरायला सांगितलं आणि लगेच धून तयार. दुसऱ्या वेळी शैलेंद्रने गाणंच पूर्ण केलं आणि हे गाणं खूप गाजलं.

खरं म्हणजे नावाप्रमाणेच कालाबाजार सिनेमा तिकीट ब्लॅकमध्ये विकणाऱ्या देवानांची कथा. नायिका वहिदा रेहमान हिला याचा एकदम तिटकारा आणि ब्लॅकच्या पैशाचा ती तिकीटच फाडून फेकून देते. मग देवानंद सुधारणा घडून तो सरळ मार्गाला लागतो आणि मग हे गाणं सच

0: chik chik cha cha che chik chik chik cha cha che chik chik chik cha cha che chik chik chik cha.
1: कविता लिहिणं आणि गाणं लिहिणं आणि त्यातही सिनेमाचं गाणं ट्यूनवर लिहिणं यात हाच फरक आहे. कविता लिहिताना प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ महत्त्वाचा असतो, पण ट्यूनवर गाणं लिहिताना शब्दाला कधी कधी काही अर्थच नसतो. जसं याच्यात सच हुए सपने तेरे झूमले ओ मन मेरे चिकी चिकी चिक चॅक चिक चॅक चाई चिकी चिकी चिक चॅक चिक चॅक चाई. पण हेच शब्द मीटरवर बरोबर बसत असल्यामुळे तेच ठेवणं भाग होतं. या सिनेमात अजून एक छानसं युगलगीत होतं, रिमझिम खेतर.

0: कलाबाजाराचं अजून एक वैशिष्ट्य होतं, याच्या तिन्ही भाऊ चित्रानंद, देवानंद आणि विजयानंद या तिघांनी भूमिका केल्या होत्या.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.